0: 我就去比那金个总吧不
1: Tina ngonji jamtsi chitka tsomba po saraya, tani ka kanshe na chukka?
0: Ngonji jamtsi chitka tsomba po ngichi dharma bata
1: inti ya. Ngichi dharma bata, riri, ngichi dharma bata, riri, ha. Ta ngonji lukhi narjin ka tsomba po, rinpo nga ganji ka chukka sangra, go?
0: Oh, ya, ya.
1: Oli, oli, ha. Ta ta chawa ti lanta ngonji ka tsomba, ha.
0: Ya, kwa.
1: Ri, chukpu nyanga chitka inta?
0: Nganyanga dhiyo dhorji sara.
1: Jigmi dhorji. ओरिंदिन दोजी रे टोपुर दिन दोजे तेरंग लेन सनो निशार गा न्यू थो सुंग को
0: या या
1: जिमा कोंबे ओ चिंग चिजों दो कना शार गलिंग गना छवा निक देमो
0: ओ या या
1: निक देमो जाहि देला